0: सामाजिक संजालीय तंत्रांश असौ प्राकाशयत यत भारत ब्रुनेई देशौ भारतस्य एक्ट ईस्ट नीतेः अनुरूपं द्विपक्षीय कार्यसूचीम् अग्रे नेतुम् आसियान आधारांतर्गतं बहुपक्षीय सहभागितां च सुदृढीकर्तुं सम्मतिं प्रकटितवन्तौ। अपरतः डॉ एस जयशंकरः पापुआउ न्यू गिनी देशस्य विदेश मंत्रिणा जस्टिन डब्ल्यू इत्यमुना साकमपि भारत प्रशांत द्वीप सहयोग मंचस्य माध्यमेन द्विपक्षीय सहयोगस्य दृढ़ीकरणाय उपवेशनम् अकरोत्। संयुक्त राष्ट्र संघे सिंधु जलसंधिमधिकृत्य पाकिस्तानस्य मृषापवादाः किंवा निराधाराक्षेपाः भारतेन पूर्णतया प्रत्याख्याताः। भारतेन समुदीरितं यत् यावत् इस्लामाबाद आतंकवादः राजनीतेः साधनत्वेन प्रयुज्यते तावदस्य संधेः स्वाभाविक कार्यान्वयनस्य अपेक्षा नैव कर्तुं शक्यते। संयुक्त राष्ट्र संघे भारतस्य स्थायी प्रतिनिधिना राजदूत पर्वतनेनी हरीशेण सुरक्षा परिषदि एतत् प्रत्युत्तरं दत्तम्। अद्य राष्ट्रीय प्रसारण दिवसो वर्तते। सप्तविंशत्युत्तर नवदशतमे वर्षे अस्मिन्नेव दिने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी इत्यस्याः तत्वावधाने मुंबई केन्द्रात् देशस्य प्रथमं रेडियो प्रसारणं नभसी गुंजितम्। तदनन्तरं 37-19 वर्षस्य जून मासस्य अष्टमे दिनांके इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्विस इति संस्था ऑल इंडिया रेडियो इति नामना परिगणिता। अस्माकं वार्ताहरस्यानुसारम् अयम् उत्सवः सूचनाप्रदाने शिक्षाप्रसारे मनोरञ्जनविधाने राष्ट्रस्य एकसूत्रे निबन्धने च प्रसारणजगतः प्रायः एकशताब्द्याः अवदानं स्मरति। दिवसोऽयं भारतस्य विकासयात्रायां शैक्षणिकप्रसारे सांस्कृतिकसंरक्षणे च प्रसारणस्य मुख्यभूमिकां विशेषतः प्रकाशयति। स्वातन्त्र्य आन्दोलनात् आरभ्य राष्ट्रनिर्माणपर्यन्तं विशेषतः ग्रामीणभारते सूचनाप्रसारणे साक्षरता संवर्धने स्वास्थ्य जागरूकतायां कृषिज्ञानस्य विचारे च आकाशवाण्याः अभूतपूर्वा भूमिका आसीत्। 57-19 वर्षे राष्ट्रीय प्रसाराय आकाशवाणी इति दिव्यं नाम स्वीकृतम्। ततः लोकप्रिय चलच्चित्र संगीत प्रधानयुक्ता विविध भारती सेवा प्रारब्धा। युगात् युगं यावत् जनसामान्यस्य सेवां कुर्वती आकाशवाणी बहुजनहिताय बहुजनसुखाय इति स्वकीयस्य ध्येयवाक्यस्य यथार्थं पालनं करोति। राष्ट्रीय प्रसारण दिवसः केवलं तांत्रिक प्रगतेः न अपि तु विविधतापूर्णस्य राष्ट्रस्य एकीकरणस्य सूचना शिक्षा मनोरञ्जनानां च तस्याः शाश्वतशक्तेः उत्सवः वर्तते। अद्य सायं स्कॉटलैंड देशस्य ग्लास्गो नगरे 23वां राष्ट्रमंडल क्रीडा महोत्सव समारप्स्यते। 10-दिनात्मक दीर्घेस्मिन् महास्पर्धा आयोजने 74 राष्ट्राणां क्रीडा दलानि भागं ग्रहीष्यन्ति। ओलंपिक पदक विजेतारौ नीरज चोपड़ा मीराबाई चानू लोवलीना बोरगोहेन चस्मिन् महाकुंभे भारतस्य प्रतिनिधित्वं विधास्यन्ति इति वार्ताः।
1: അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: സാമ്പത്തിക അടിയന്തരാവസ്ഥകൾ എപ്പോഴും അപ്രതീക്ഷിത സമയങ്ങളിലാണ് വരുന്നത്. അത്തരം സമയങ്ങളിൽ നിങ്ങൾ ബുദ്ധിപൂർവമായ തീരുമാനങ്ങൾ എടുക്കുകയാണെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് എല്ലാ ബുദ്ധിമുട്ടുകളിൽ നിന്നും എളുപ്പത്തിൽ പുറത്തുവരാൻ കഴിയും.
3: ബുദ്ധിപൂർവമായ തീരുമാനങ്ങൾ എടുക്കുന്ന ആളുകൾക്ക് മണപ്പുറം ഫിനാൻസിൽ ഒരു എളുപ്പ EMI ഗോൾഡ് ലോൺ സ്കീം ഉണ്ട്. അവിടെ നിങ്ങൾക്ക് പ്രതിമാസ തവണകളായി പലിശ അടയ്ക്കാം. അങ്ങനെ നിങ്ങൾക്ക് കൂടുതൽ ബുദ്ധിമാനാകാം.
2: കൂടുതൽ വിവരങ്ങൾക്ക് നിങ്ങളുടെ അടുത്തുള്ള മണപ്പുറം ബ്രാഞ്ച് സന്ദർശിക്കുക അല്ലെങ്കിൽ 1-800-420-2233 എന്ന ടോൾ ഫ്രീ നമ്പറിൽ വിളിക്കുക.
4: എനിക്കൊരു പിടിവാശിക്കാരനായ അയൽക്കാരനുണ്ട്. കോളനിയിലെ എല്ലാവരും സോളാർ പാനലുകൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. പക്ഷേ വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യമാകുമെന്ന് വിശ്വസിക്കാൻ അയാൾ മാത്രം തയ്യാറായില്ല. അപ്പോൾ ഞാൻ അവനോട് പറഞ്ഞു, മോനെ, ഇതിന്റെ പേര് തന്നെ PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന എന്നാണെന്ന്. പിന്നീട് ഓരോരുത്തർക്കും വൈദ്യുതി ബിൽ പൂജ്യം വരാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ അയാൾ പറഞ്ഞു, ഇനി ഇത് ഞാനും സ്ഥാപിക്കാമെന്ന്. PM സൂര്യാഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ചേരുന്നതിനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ PM സൂര്യാഘർ.gov.in.
5: ആകാശവാണി, നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ